नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 KHz डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. आयकपेनो, आयज वार बिरेस्तार भारतीय सौर दीस 11 आषाढ 1948 म्हणल्यारच 2 जुलय 2024. सकाळची 5:55:30 जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

आयतमान तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची सवर आतात ऐकूया काय खेळा भितरच दिल्ली केंद्रावल्यान प्रसारित जावपी हिंदीतल्यान खबरो.

आज मेनू सकाळची सवर जाऊन 5 मिनटां आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. इशानो एक नजर मारूया आयच्या आमच्या तारीखवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्या मुखेल खबरो झाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आणि आयच्या कार्यावळीत लताफत हुसेन खान हांच्या गायनात ऐकूया राग रामकली. 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ हातूंत विचार किरण दिनविशेष तारीखवार माहिती आणि सोबीत असे संगीत. 7:25 वेळ जावन आसा प्रादेशीक खबरांचो.

आयकपणा आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेवरवीं आमी उलयतात. आयकुया आमची भक्तगणांची कार्यावळ पुष्पांजली.

ऐकपेनं तुम्ही ट्यून केला 105 शार मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली.

ऐक मैनू हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी तुम्ही ऐकतले लताफत हुसेन खान हांच्या गायन त्याने गायल्लो राग रामकली.

0: आयच्या काळात व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन

0: अनश्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात. योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
0: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

आयकपनो तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. आता काय खिणा भितरच म्हणल्यार बरोबर 7:05 मिनटांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी इंग्लिशींतल्यान खबरो.

0: आयकून नमस्कार गोवा हे कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. तरेकवार म्हायती सयत सोबीत संगिताची ही कार्यावळ. कार्यावळी सुरवेक आयकुया विचार किरण.
1: भगवान महावीरांची शिकवण. तुमच्या आत्म्यापरस व्हड शत्रू कोण ना. खरे शत्रू तुमच्या भितरूच असात. राग, अहंकार, लालसा, तिरस्कार, त्याच खातीर झगडपाचे आसत तर स्वतःकडेच झगडात. स्वतःचेर जो जैत मेळटलो तो आनंदाचो आणि आनंदाचोच धनी जातलो. स्वतः भितरल्या दोशाक लागून मनीस दुःखी जाता आणि गुणाक लागून सुखी. देखूनच आत्म वळखप आणि ताजेर जैत मेळप हे खूप गरजेचें.

0: तुम्ही ऐकत आले विचार किरण, आणि आता आजच्या दिसा इतिहासात घडिल्या महत्वाच्या घडणुकांचा निर्घेऊपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष.

इशान तुम्ही टून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावर नमस्कार गोवा. ऐकपनु 7 वाजून 25 मिनिटं आतात ऐकूया काय खिणाभितरच प्रादेशिक खबरं.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. रोजगार आणि आजीविका मिशनाची हमी 1 जुलै सावन चालीक लायल्या असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांनी जाहीर केला. गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करप आणि उदरनिर्वाहक आधार दिवपी व्यवस्था घटमूट करप हो हे योजनेचा हेत असा. या उपक्रमातल्यान मिशनातल्यान वावुरपी कामगारांक कायदेशीर रितीन अधिसूचित केल्ल्या दिसवड्याच्या मोला प्रमाण पगार मेळटलो. या कार्यावळीक लागून ग्रामीण रोजगार निर्मितीत चालना मेळटली आणि राज्यभरातल्या कामगारांची अर्थिक सुरक्षितताय वाढटली अशी आस्त असा. या योजनेवरवी 100 दिवसांची रोजगार हमी केंद्र सरकारान दिल्या.
1: विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड आजीविका मिशन जीव्ही रामजी आम्ही आज अडॉप्ट केले. फ्रॉम द 1 जुलै ऑनवर्ड्स इन फोर्स गोयात हाडले. वेगवेगळे वेरियस अंडर जी रामजी या स्किमीच्या अंतर्गत जो वेगवेगळ्या जणांक रोजगार आणि हे जे आशिले पण त्या अंतर्गत हे दितले.
0: हे शिवाय मंत्रिमंडळाच्या मुखेल मान्यतायां मदीं रेल्वे स्टेशनांचेर प्रवाशांची सुविधा वाढोवपा खातीर रेल्वे विकास निगम लिमिटेड कडेन कबलात मंत्रिमंडळान मंजूर केल्या. तशेंच सुलभ इंटरनॅशनलाच्या CSR निधींतल्यान गोंयच्या तालुक्यांनी भौशीक शौचालय बांदपाक मान्यताय दिली. उद्देगीक प्रशिक्षण संस्था म्हळ्यार ITIN चलयांक प्रवेशाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्ल्याची घोषणा केल्या. हे येवजणे खाला सरकारी ITIT प्रवेश घेवपी चलयांची ट्युशन फी 100% माफ करतले. कुशळटाय वाढोवपाचो आणि बायलांखातीर रोजगार संद सुदारपाचो हेतू असा अशें तांणी म्हळां.
1: डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या वतीन आम्ही मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता. ज्यो चलयो भुरग्यो ITIT ऍडमिशन घेतली त्यांच्या खातीर फीज आम्ही पूर्णतः 100% वेव करता. मॅक्झिमम चलयांनी हे ITIT ऍडमिशन घेऊचे जेणेकरून आम्ही स्किलिंग खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करचे ही आमची संकल्पना असा.
0: बांधकाम करपी आणि जमनीचे मालक हांच्या मदीं बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्लो वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या म्हजो फ्लॅट येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. फ्लॅट मालकांक स्पश्ट हक्क दिवपाक आणि सुमार 4 दशकांसावन मालकी आणि मालकी संबंधित प्रस्नांक लागून आडकून उरिल्ल्या मालमत्तेचो पुनर्विकास करपाक ही येवजण मजत करतली. गोंयांत सुमार 2500 हावजिंग सोसायटी नोंद असात. ह्या येवजणेचो 25,000 परस चड लोकांक

0: फायदो जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां.
1: लो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता आसतना विच इज रिलेटेड टू द थ्री डिपार्टमेंट. एक इज अ कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हन्यू डिपार्टमेंट अँड थर्ड इज अ लॉ डिपार्टमेंट. ही तीन डिपार्टमेंटां मिळून आम्ही सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आणि गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आता डेलिबेटेड कंडिशनान आयल्या, तांकां रिडेव्हलपमेंट ते फ्लॅट करपाक मेळना. सरकारान या तिनूय डिपार्टमेंटाच्या कंबायन मेळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली.
0: गोंयान आभा म्हळ्यार आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केलो अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. भलायकी वेवस्थेचो फुडार डिजिटल आसा. गोवा भलायकी मॉडेला वरवीं भलायकी वेवस्था आनीक घटमूट करपाच्या दिकेन सरकार काम करता अशें तांणी म्हळां. भारत सरकाराच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयान 1 ते 15 जुलै 2026 या काळात स्वच्छता पखवाडा पळोवपाचो निर्णय घेतला. हाचो भाग म्हणून आज सकाळी 9 वरांचेर गोंयातल्या शाळांखातीर ऑनलाईन स्वच्छता प्रतिज्ञा घेवप समारंभ आयोजित केला. शिक्षण संचालनालयान राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि विशेष शाळांच्या मुख्याध्यापकांक या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचो चडात चड सहभाग सुनिश्चित करपाची सूचना दिल्या. 2018 ते 2022 मेरेन गिरीश चोडणकार गोंय प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष म्हणून काम करताले तेन्ना गोंयांत काँग्रेस पक्ष दुबळो झालो असो आरोप भाजपाचे गोंय प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नायक हांणी केला. नायक हांणी 100 कोटी भाजपाच्या प्रचाराचे आरोप न्हयकारले आणि पक्षात सक्षम कार्यकर्ता असात असे सांगले. गोंय वेधशाळेन दिल्ल्या माहितीप्रमाण आयज चडात चड तापमान 29 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 23 डिग्री सेल्सियस आसतले. आयज गोंयांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. नुस्तेमारांनी खोल दर्यात वचचे न्ही अशी शिटकावणी आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.

ऐक मेनू 7:30:45 आता तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 105.4 MHz. या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in

इन सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आयजपर्यंत तुम्ही ट्युन केला 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. या खिणाक आमच्या गळ्यांबरोबर 7 वरां जावन 50 मिनटां येतात आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा.

आजपर्यंत तुम्ही ऐकत आले कार्यावर नमस्कार गोवा. इशानो, आपणाले जीवित हे आपल्या विचाराचे प्रतिबिंब असता. सकारात्मक विचार करात, सोबीत जीवित जगात. या विचारा सांगताकूच सोपव्या कार्यावर नमस्कार गोवा. ऐकत रहात FM रेनबो.

ऐकून सकाळचे बरोबर 8:50:30 जातात. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल 105.4 MHz. ऐकूया तरेकवार रुची कशी कातरा आणि सुरवेक. जुजे रॉड गायतात अनिल. हे कातार बरयला जुजे रॉड हाणी आणि म्युझिक कंपोजर असात जोसिनो.

रोमाल्डो एस्टोशियो हाणी बरयले कांतार आंगण गायताले मिनी मारियो. इशानो कांतांची कार्यावळ मुखार वता आसतना जोकीम डिसोजा हाणी बरोवन म्युजीक दिल्ले कांतार आमी गोंयकार गायता ओलावू.

1955 वर्सा रॉबिन वाझान आपल्या तियात्रान बेब दो पूत आंदून ताका पयलेच पावट भूमिका दिली. ताचे पाटल्यान तो तियात्र माशेर पोरजोडलो. चडशी ताची भूमिका ओसोऱ्याच्या रुपान माशेर जाताली, कित्याक त्या काळार ओसोऱ्यो तियात्रान वांटो घेवंक फुडें सरो नासल्यो.

ऐकपनं 18:50 आणि 45 सेकंद झाल्यात. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल आणि तुम्ही ऐकतात या खेळा कार्यावळ कातरांची.

ऐकताना 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. 9:01 आणि 50 सेकंद येतात. ऐकूया सदाबहार पौर्ण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवळी.

ऐक मिनू सदाबहार हे कार्यक्रम तुम्ही ऐकतले सागर या फिल्मातले जावद अक्षर हाणी बरयले गीत आर डी बर्मन हांचे संगीत आणि स्वर असलो लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो. सदाबहार कार्यावळीत हाच्या फुडें ऐकूया परक या फिल्मातले रवींद्र जैन हांणी संगीतबद्ध करून हेमलता हांणी गायलें.

लता मंगेशकर आनी किशोर कुमार हांच्या जोड आवाजातले आनंद बक्षी हांणी बरयले गीत तुम्ही आयकताले अजनबी ह्या फिल्मा खातीर. संगीतकार आर डी बर्मन. इशानू 9 वरां जावन 15 मिनटां आतात. तुम्ही आयकतात सदाबहार ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

मजरू सुलतानपुरी हांणी संगीतबद्ध केले. आर डी बर्मन हांची रचना ऐकूया. यादों की बारात या फिल्मा खातीर हो स्वर आसा आशा भोसले आनी मोहम्मद रफी हांचो.

किशोर कुमार हांच्या आवाजातले जुली या फिल्मातले गीत आता ऐकूया. सदाबहार ही कार्यावळ मुखार वता असताना आनंद बक्षी हांची रचना, संगीतकार साथ राजेश रोशन.

इशानो सदा बहार पोरण्या हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ मुखारवत आसतना संगम ह्या फिल्मा खातीर शैलेंद्र हांची रचना ऐकुया. शंकर जयकिशन हांचे संगीत आणि स्वर आसा लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर हांचो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

ऐकपनो आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांबरोबर 9 वाजून 54 मिनटं आणि 15 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल आणि या खिणात तुम्ही ऐकतात पौर्ण्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळ सदाबहार.

आणि सदाबहार हे कार्यावर सोपवत असताना गीता दत्त गायतात हावडा ब्रिज या फिल्मातलं गीत. संगीतकार असतात ओपी.

0: श्रोते हो 105.4 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. 10:10:40 होत आहेत. आमचा यापुढील मराठी गीतांचा कार्यक्रम काही क्षणांमध्येच.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्यसंगीत.
2: एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: एफ एम रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: आणि श्रोते हो आता ऐकूया विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि हे आहे पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

हे होतं पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीतकार यशवंत देव. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना ययाती आणि देवयानी या संगीत नाटकातील विष्णू वामन शिरवाडकर यांचं गीत ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं स्वर आहे, प्रल्हाद अडफडकर यांचा.

ययाती आणि देवयानी या संगीत नाटकातील विष्णू वामन शिरवाडकर यांचं गीत आपण ऐकत होता. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि स्वर प्रल्हाद अडफडकर यांचा. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना या सुखांनो या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा हा आवाज, गदी माडगिळकर यांचं गीत आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकता आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून 105.4 MHz. सकाळचे ठीक 10:27 आणि 30 सेकंद होत आहेत. कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं प्रसाद.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो, आपण ऐकता आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणी पणजी केंद्राचा हा आहे FM रेनबो चॅनल. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत ऐकूया. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील स्वर आहे प्राची जठार यांचा.

श्रोते हो, कट्याळ काळजा धुसली या संगीत नाटकातील पुरुषोत्तम दारवेकर यांचं गीत आपण ऐकत होता, प्राची जठार यांच्या आवाजात, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना गुरु पौर्णिमा या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि अविनाश विश्वजीत यांचा हा स्वर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. यानंतर कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हेमंत आवडासकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहे

आणि श्रोते हो, यापुढे ऐकूया उपेंद्र भट यांनी गायलेलं विद्याहरण या नाटकातील हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं गीत, संगीतकार हिराबाई बडोदेकर.

संगीत विद्याहरण या नाटकातील उपेंद्र भट यांनी गायलेल्या या गीतानंतर विविधरंगी असा हा मराठी गीतांचा कार्यक्रम संपत असताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. जानकी या चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

हाऊस. तुम्ही ऐकले गजानन मेस्थानच्या आवाजातले शोभा कुडतरकर यांचे हे गीत. पावसाची एक वेगळी खुशी अनुभवत पुढे वतना सुगम संगीताची ही कार्यावळ. आणि हे कार्यावळीत ह्या उपरांचे कलाकार जितेंद्र अभिषेके, शंकर रामाणी यांचे गीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

सुगमसंगीताच्या हे कार्यामुळे आमच्या सगळ्या ऐकम्यात पोटून एकदा मायमोगाचं येऊकार. सुरेखा धोपेश्वरकर ऐकूया विजयाबाई सरमळकर यांचे गीत.

ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:15 1:05 रचले कातारा ते 2:00 नाट्य संगीत पश्चिमी संगीताची तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पहिल्या सुवातेर जोकबॉक्स 3:00 आफ्टरनून मेलडीज 4:00 रिक्वेस्ट कार्यावळ आसतली आणि 5:05 ग्लोबल बीट्स मजगती प्रायोजित कार्यावळ एनसीआर टीम केली आम्ही वितरायतात उमंग 3:30 संजवेच्या प्रसारणात 5:35 भावगीत 5:00 रेनबो सांज 7:00 चित्ररंजन 8:00 आसतली कातारा तर 9:00 सदाबहार 9:00 प्रायोजित कार्यावळ आम्ही वितरायतात आर्गा तुका सोमिया आणि उपरांत पश्चिमी संगीत 9:00 प्रायोजित कार्यावळ झाल्या उपरांत 9:30 स्पोर्टिंग रिओस 10:05 आरजेस चॉईस आमच्या ऐकम्यात आम्ही याद करून देतात 10:30 आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप पहिली सेमीफायनल मॅच इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या पंगडामध्ये जाऊपी या मॅचचे थेट प्रसारण दिल्ली केंद्रावेल्यान खेळ सोपा मेरेन आम्ही सहक्षेपित करतले.

भेटली होती तरी एक वार कर्यावळी 12 वऱ्या 15 मिनटं झाल्यात. तालधरात फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन. सुरू करताना कुमार सानू आणि साधना सरगम जुर्मिया फिल्मात.

कुमार सानू आणि साधना सरगम जून फिल्मातले ऐकबेनो नात्याचे पाश उक्तावपी ही सुंदर अशी रचना. तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन बेटा या फिल्मात अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण, दिलीप सेन, समीर सेन हांचे संगीत, समीर हांच्या गीता खातीर.

अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण, तुम्ही ऐकलंय बेटा फिल्माखातीर समीर हांचे गीत. संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. 12:30 आता जायत आयल्यात. ऐकपाक रावात मुखेल खबरो आणि ह्यो खबरो जाल्या उपरांत परतून एकदा चित्ररंजन ऐकत रावात एफ एम रेनबो.

Hola, bueno, Serena, FM Rainbowच्या मित्रांनी तुम्ही ऐकत आहात कातारा. एक वर जाऊन 30 मिनटांचेर आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो आणि परतून एकदां कातारा ऐकत रावात FM रेनबो.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

नमस्कार रसिक, कशो होते हो? एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत नाट्यसंगीत.

श्रोते हो, नाट्य संगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. गोकुळचा चोर या नाटकासाठी विद्याधर गोखले यांचं हे पद होतं. सुधीर फडके आणि सहकाऱ्याने गायलेलं, संगीत नीलकंठ अभ्यंकर यांचं. कार्यक्रमात यानंतर बकुळ पंडित, पाणीग्रहण या नाटकासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांची ही रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: तसा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. पाणीग्रहण या नाटकासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे पद होतं. संगीत श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेह यानंतरची रचना काही क्षणातच. आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज।

रसिका श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत. यानंतर सरिता भावे नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मृच्छकटिक या नाटकातील ही रचना गोविंद बल्लाळ देवल यांची.

पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं एकच प्याला या नाटकासाठी हे पद होतं. संगीत बाई सुंदराबाई यांचं. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 2:30 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. यानंतर लीडाच्या साथीनं पश्चिमी संगीत. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा FM रेनबो.

यस इष्टांनो 105.4 मेगाहर्ट्झांच्या आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या उलयता. 5:32 ओळख करून दिता आता वितरावपाच्या कार्यावळींची. ही रूपरेषा सांगून जातकीच आयकूंक रावात मराठी भावगीत. 5:58 तुम्ही आयकूंक शकतले मुखेल खबरो. ताजे उपरांत 6 हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करपाचे आसात. 6:05 तुम्ही आयकूंक शकतले आमची सदाचीच कार्यावळ रेनबो सांज मदगती 6:30 यस कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आसतल्यो. 6:58 मुखेल खबरो आनी 7:05 तुम्ही आयकूंक शकतले इंग्लिशीतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले.

नंबर 30 मिनटांचेर स्पॉटिंग लियर्स, 10 वरांचेर आरजेस चॉईस, 11 वरां 5 मिनटां सावन तुम्ही ऐकूंक शकतले पश्चिमी संगीताची कार्यावळ द मेलार, आणि मध्यान राती 12 वरां 5 मिनटांचेर आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातलें.

सातवरजान 10 मिनटांचेर तुम्ही ऐकू शकता हिंदी फिल्मी गीता, 8 वरांचेर कातारांची कार्यवळ, मजगती 7:20 प्रादेशिक खबरो आणि 8:30 पन्ने हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळ सदाबहार, मजगती 8 वरांचेर कातारांची कार्यवळ आणि 9 वरांचेर प्रायोजित कार्यवळ तुमच्या मुखार येतली आर्गां तुका सोम्या.

श्रोते हो नमस्कार 105.4 मेगाहर्ट्झवरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून बोलत आहो. 5:35 आणि 45 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहो भावगीतांचा कार्यक्रम.

मोजून पाहिले आम्ही लाटा पुन्हा पुन्हा रे. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत नुकतंच आपण ऐकलं. आणि यानंतर या आहेत पद्मजा फेणाणी जोगळेकर. पुस्तकातली खूण पहाया दिले एकदा फूल.

इंदिरा संत यांची ही गीतरचना आपण नुकतीच ऐकलीत पद्मजा फिळ आणि जोगळीकर यांच्या स्वरात. मंडळी आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम 105.4 MHz वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून.

पंडित रामदास कामत यांनी गायलेलं हे भावगीत नुकतंच आपण ऐकलं, इंदिरा संत यांचं. आणि आता ऐकूया इलाही जमादार यांची गझल, भीमराव पांचाळे यांचे स्वरात.

इलाही जमादार यांची ही गजल नुकतीच आपण ऐकली भीमराव पांचाळ यांच्या स्वरात. आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं हे गीत.

105.4 मेगाहर्जांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान उलयता. निकतेच तुमी आयकल्यो मुखेल खबरो आणि आता बरोबर स वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

105.4 MHz आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या उलयता. सोबरा 5 मिनटं आणि 35 सेकंद जाल्ले आसात. येस इश्टानो, आयकुया सदाचीच कार्यावळ, तुमची आमची फेवरेट रेनबो सांग्स.

आणि या विस्पर आयचं जायत्या ॲप्सांना आम्ही वापर करू शकतात. देखील ईमेल, व्हॉट्सॲप, नोट्स, दस्तऐवज किंवा सोशल मीडिया पोस्ट. आणि हे विस्पर ए आय तंत्रज्ञान जायत्या भाषांक सपोर्ट करता. जगातल्या जायत्या भाषांक हे तंत्रज्ञान सपोर्ट करता आणि हाजे खातीर आमकां वेळेची बचत जाता. आणि म्हणून हे विस्पर ए आय तंत्रज्ञान जर एकल्यान वापरून पळोवपाक जाय.

0: इष्टांनो, आताबरोबर 6:30 आमच्या महादेवी चॅनलावेल्यान राष्ट्रीय खबरो प्रसारित जावपाचे आसात. कांय खिणा भितर आमी तुमच्या खातीर सहक्षेपीत करतां.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी जपानान अर्थीक आनी उर्जा संरक्षण, फार्मास्युटिकल संरक्षण तशेंच एआय सयत वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दनपारां नवी

0: कांयखणा भितर आमी तुमच्या खातीर सहक्ष शपेत करता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी जपानान अर्थीक आनी उर्जा संरक्षण, फार्मास्युटिकल संरक्षण तशेंच एआय सयत वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दनपारा नवी दिल्लींत जपानी समकक्ष सनाए ताकायची हांचे वांगडा वर्सुकी शिखर स्तरावेली चर्चा केली. हे शिखर परिशदे खातीर दोनूय वाटेंतल्या द्विपक्षीय सहकार्याच्या सगळ्या पैलूंचो नियाळ घेवपाक आनी ते अदीक घटमूट करपाक तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेर चर्चा करपाची संद मेळ्ळी. प्रधानमंत्र्यांनी सांगले, तंत्रगिन्यान भागीदारी आमच्या सहयोगाचो सगळ्यांत घटमूट स्तंभ जातली. ह्याच विजनाक साकार करपाक आयज एआय मळार जोडविधान जारी केल्ल्याचें तांणी म्हळां.
2: प्रधानमंत्री ताकायची और मेरा विश्वास है कि टेक्नोलॉजी पार्टनरशिप हमारे सहयोग का सबसे मजबूत स्तंभ बनेगी. इसी विजन को साकार करने के लिए आज एआई के क्षेत्र में हमने ज्वाइंट स्टेटमेंट भी जारी किया है. भारतीय एआई इकोसिस्टम के कई प्रमुख संस्थानों में भी आज अपने जापानीज पार्टनर के साथ एग्रीमेंट्स किए हैं.
1: जपानची प्रधानमंत्री भारताच्या तीन दिसांच्या भोवणेर काल सांजवेळा नवी दिल्लीत पावली. प्रधानमंत्री ताकायची हांची ही भारतातली पहिलीच अधिकृत भेट असा. फुडें प्रधानमंत्र्यांनी म्हळें,
2: डिफेन्स के क्षेत्र में आज हमने भारत और जापान के पहले को डेवलपमेंट प्रोजेक्ट पर एग्रीमेंट किया है. नेवल रेडियो एंटेना यूनिकॉर्न का यह प्रोजेक्ट हमारी डिफेंस टेक्नोलॉजी पार्टनरशिप में एक नया अध्याय खोलेगा. अब हम ऐसी डिफेंस टेक्नोलॉजीज को साथ मिलकर विकसित करेंगे जो रीजनल पीस, मैरिटाइम सिक्योरिटी और रूल बेस्ड ऑर्डर को मजबूत करेगी.
1: विकसित भारत जी राम जी कायद्याप्रमाण खंयचोय गरीब कामगार कामाशिवाय उरचो ना हाची जतनाय घेतले अशें केंद्रीय ग्रामीण उदरगत आनी शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. विकसित भारत रोजगार आनी आजीविका मिशनाची हमी ग्रामीण व्हीबीजी रामजी कायदो 2025 हो रोजगार सुनिश्चित करपाक, गांवगिऱ्या उदरनिर्वाहाक घटमूट करपाक आनी देशभरांतल्या गांवांची उदरगतीक गती दिवपाक एक व्हड पावल आसा अशें मंत्री चौहान हांणी सांगले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांचे वांगडा आयज आंध्र प्रदेशांतल्या तिरुपती जिल्ल्यांतल्या मुक्का परिवल्ले गांवांत विकसीत भारत जी रामजी कायदो 2025 शुभारंभ केलो.
3: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
1: सरकारान भारतात व्हॉट्सॲपा वेल्या युजर नेम फिचराची सुरवात करपाच्या प्रकरणात मेटाक नोटीस जारी केल्या. सुत्रांच्या म्हणण्याप्रमाण इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती प्रसारण मंत्रालयान हे संबंधित सगळी माहिती सरकाराक 3 दिसां भितर दिवची अशें मेटाक सांगला. ह्या खाशेलपणाक लागून ऑनलाईन फटवणूक, डिजिटल अटक घोटाळे आनी तोतयागिरीचे हल्ले वाढू येतात असो हुस्को आशिल्ल्याचे सुत्रांनी म्हळां. महिला आनी बाल उदरगत मंत्रालयान 5 ते 18 पिराय गटांतल्या भुरग्यांच्या असामान्य कामगिरीचो गौरव करपा खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 वर्सा खातीर नामांकना मागयल्यात. हे नामांकन अर्ज सादर करपाची 31 जुलय निमणी मुजत आसतली. ही नामांकना awards.gov.in ह्या पोर्टलाचेर भरची पडटली अशें मंत्रालयान म्हणलां. खंयचोय नागरीक, शाळा, संस्था वा संघटना हे नामांकन अर्ज भरपाक शकतात. भुरगीं तांचे स्वनामांकना लेगीत भरपाक शकता. खेळ, सामाजीक वावर, विज्ञान आनी तंत्रगिन्यान, पर्यावरण, कला आनी संस्कृती मळार असामान्य वावर केल्ल्या भुरग्यांक हे पुरस्कार भेटयतले. तशेंच खर परिस्थितींत शौर्य दाखोवपी भुरग्यांक लेगीत हो पुरस्कार दितात. बिहारातल्या बांकीपूर, मध्य प्रदेशातल्या दतिया आनी गुजरातातल्या मांजलपूर ह्या 3 विधानसभा मतदारसंघाचेर आयज पोट

वेंचणुकेचे वेळापत्रक वेंचणूक आयोगान जाहीर केले. मतदान 30 जुलयाक जातले आनी मतमेजणी 3 ऑगस्टाक जातली. भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन हांणी राजिनामो दिल्ल्यान बांकीपूर मतदारसंघातलो जागो रितो जाल्लो. जाल्यार काँग्रेसीचे आमदार राजेंद्र भारती अपात्र थारिल्ल्यान दतिया मतदारसंघातलो जागो रितो जाल्लो. ते भायर भाजपा आमदार योगेशभाई नरनदास पटेल हांच्या निधनाक लागून मंजलपूर मतदारसंघातलो जागो रितो जाल्लो. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

इशानो, तुम्ही निकतेच आयकल्यो कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, ज्यो आमी आमच्या म्हादय चॅनलावेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपीत केल्ल्यो. आणि आता रेनबो सांज ही कार्यावळ फुडें व्हरया.

105.4 मेगाहर्ट्झांच्या आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या नुलिता 7:10:40 या सिस्टानं ऐकूया काय हिंदी फिल्मी गीता.

पाप की दुनिया या फिल्मातले शब्बीर कुमार, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग हाणी गायले गीत निकतेस तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया आशा भोसले हाणी गायले हे गीत.

0: समाजीक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजीक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: लान्सस ब्रेक घेऊन आम्ही परत मेळटात हिंदी फिल्मी गीतांच्या या कार्यावळीत.
2: डॉन 2 फिल्मातले ऐकूया हे गीत.

डॉन टू फिल्म गीत सुनिधि चौहान हाणी गाय ऐकूया कुरुक्षेत्र फिल्म गीत कुमार सानू आणि

इष्टानं तुम्ही हिंदी फिल्म गीतां ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झावेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. आमच्या स्टुडिओच्या घड्याळांबरोबर 7:50 जातात. हे गीत असं सिलसिला फिल्मातल्या लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन हांणी गायिल्लें.

0: अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर आणि गायले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. सिलसिला फिल्मातल्या या गीतात सांगत आयची हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ हंगाच सोपता. 7:58 जातात, ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असत काय मुखेल खबरो. रोजगाराच्यो वेगवेगळ्यो संदी उपलब्ध आसात ताचो सोद घेयात, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात. फक्त सरकारी सर्वीस मेळटा जाल्यारच काम करतले ही मानसिकताय सोडात आनी रोजगाराच्या संदीचो लाव घेवन स्वतःचो फुडार परजळीत करात अशें आवाहन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केलां. विरोधी पक्ष फुडारी युरी लेमो हांच्या फुडारपणा खाला काँग्रेसीच्या शिष्टमंडळान आयज गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची भेट घेतली. गोंय सरकारान दीनदयाळ स्वास्थ सेवा योजना DDSSY अंतर्गत भलायकी विमो संरक्षणा दिवप्या निधीत वाढ केल्या. नव्या बदला प्रमाण 3 वा त्या परस उण्या फामिलीक वर्सुकी 2.5 लाखावेल्यान 4 लाखांचो विमो कवच, जाल्यार 4 वा ताच्या परस चड मनशां आशिल्ल्या फामिलीक वर्सुकी 4 लाख रुपयावेल्यान 6 लाख रुपयांचो विमो कवच आतां मेळटलो. गोवा डिपॉझिट रिफंड येवजण प्राधिकरणान 1 सप्टेंबर 2026 सावन डिपॉझिट रिफंड येवजणेचो पयलो टप्पो राज्यभर चालीक लायतले. तातूंत सोरो आनी सोऱ्याचेर आदारीत उत्पादनांच्या बाटल्यांचो आस्पाव जातलो. गोंय रान उदरगत महामंडळान 5व्या पावसाच्या हंगामाच्या फाटभुंयेर गोंयांतल्या सगळ्या घसघश्यांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरवात केल्या. गोंय सरकारान म्हजी बस येवजण 2025ची मुजत 1 वर्स वाडयल्या, जाका लागून ही येवजण 14 मे 2027 मेरेन लागू उरतली. गोंयांतल्या जल्म मरणाची नोंदणी आता 1 जुलै सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली CRS पोर्टला वरवीं जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 MHz आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या उलयता. 8 वरां जातात. ऐकूया कातारांची कार्यवळ कांयखेडा भितर.

105.4 मेगाहर्ट्ज हांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यान उलयता. 8:31:40 आयकुया पोन्न्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार. हे गीत आसा घुंगट फिल्मातले लता मंगेशकर हांणी गायल्ले, शकील बदायुनी हांगे.

इष्टानु तुम्ही ऐकतात पन्न्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ सदाबहार 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. बिन बादल बरसात हे फिल्मातले हेमंत कुमार आणि लता मंगेशकर हाणी गायले हे गीत.

धनवान फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकले, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर आणि गायले इष्टानुबरोबर नऊ वरांचे आता ऐकून रवात प्रायोजित कार्यक्रम आर्गा तुका सोमिया.